थयो तव्हांजे ॻोठ में डी स्किन ब्यूटी क्रीम मिले थी कोन? मिले थी त भली ॻाल्हि आहे, नथी मिले त पोइ तव्हांखे जेके नंबर ॿुधायां थी हुन नंबर ते राबितो कयो ऐं पंहिंजे ग़रीबी जनरल स्टोर ते अवेलेबल कराए वठो, ठीकु आहे? अचो त हीउ ख़ूबसूरत गानो ॿुधूं था जेको तव्हांजे नाले हूंदो।